0: होटलाकोण्डा क्षेत्रे एकं वृक्षारोपणम् अपि कृतवान् इयं यात्रा प्रवर्तमानवर्षस्य ब्रिक्स अध्यक्षता इत्यस्य कार्यक्रमाणां भागो विद्यते अद्य सायंकाले विशाखापत्तनम नगरे ब्रिक्स युवा मन्त्रिणां सम्मेलनम् आयोज्यते डॉक्टर मनसुख मांडविया इत्यनेन साकं शिक्षा कौशल विकासः उद्यमिता कल्याण संपोषण विकासः इत्येतेषु विषयेषु सहयोग सुदृढीकरणस्य उपायानां विषये चर्चां करिष्यति सम्मेलनस्य एते एव प्रमुखाः विषयाः विद्यन्ते संस्कृत वार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति द्वाविंशतिः भारतीय नाविकैः सह वैदेशीय ध्वजयुक्तयोः वाणिज्यिक नौकायानयोः अपहरणस्य विषये भारतं सोमालिया देशस्य अधिकारिणां समक्षम् अवोचत् एमटी सिबु नौकायां षोडश भारतीय नाविकैः एमवी लुतुफ नौकायां षट् भारतीय नाविकैः च सह एतयोः नौकायानयोः येमेन सोमालिया देशयोः पृथक् पृथक् घटनायां सशस्त्र समुद्रीय जलदस्युभिः अपहृताः केन्यादेशे भारतीय उच्च आयोगः सामाजिक अन्तर्जालीय पटले अवदत् यत् सर्वे भारतीयाः नाविकाः सुरक्षिताः सन्ति इति कथ्यते सः अवदत् यत् भारतं स्वस्य सामुद्रिक समुदायस्य सुरक्षायै कल्याणाय च सर्वाधिकं महत्वं प्रददाति मिशन इत्यनेन उक्तं यत् ते सोमालिया देशस्य सम्बद्धैः अधिकारिभिः सह प्रकरणं विनिमयी कृतवन्तः दूरदर्शन वाहिन्यां कृते केन्द्रीय सर्वकारेण विज्ञापन प्रसारणस्य अधिकतम अवधि समापिता निर्णयस्य अस्य प्रभावः केबल टेलीविजन नेटवर्क नियम चतुर्नवत्युत्तर नवदशतम राजपत्रस्य अधिसूचनायाः प्रशासनेन साकं परिलक्ष्यते पूर्वं सूचना प्रसारण मन्त्रालयेन उक्तं यत् दूरदर्शन प्रसारण क्षेत्रे आगतानां परिवर्तनानां दृष्ट्या विज्ञापनावधि सम्बद्धानां नियमानां पुनः समीक्षा आवश्यकी वर्तते अद्य भारतीय जनता पार्टी इति दलेन वन्दे मातरम् इत्यस्य ऐतिहासिक रिक्थ संरक्षणस्य विषये एकः प्रस्तावः पारितः एकस्मिन् सामाजिक अन्तर्जालीय सन्देशे भाजपा दलीय अध्यक्षः नितिन नवीनः प्रोक्तवान् यत् दलं केवलं प्रथम श्लोकद्वयं गायन् इत्यस्य कांग्रेस कार्यसमित्याः निर्णयस्य विरोधः करोति BWF बैडमिंटन विश्वस्पर्धायां भारतीय महिला डबल्स युग्मस्य त्रिसा जाली गायत्री गोपी चंदयोः तथा चीन देशस्य लियू शेंगशु टेन निंग इत्येतयोः मध्ये उपांत्य चक्रीय स्पर्धा संप्रति नवदिल्ल्यां प्रचलति इति वार्ताः
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ
2: ವಿಜ್ಞಾನದ ಮುನ್ನಡೆ ಸಂಶೋಧನಾ ಸಾಗರದ ಅಲೆಗಳ ಮೊರೆತ
3: ಇವತ್ತು ನಾನು ಅಸ್ತ್ರ ಮಿಸೈಲ್ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅಸ್ತ್ರ ಮಿಸೈಲ್ ಅನ್ನೋದು ಭಾರತದ ಡಿಆರ್ಡಿಒಲ್ಲಿ ಉತ್ಪಾದಿಸುವಂತ ಮಿಸೈಲ್ಸ್ಗಳು ನಾವು ಇದನ್ನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಇಂಡಿಜಿನಿಯಸ್ ಅಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಾಂಪೋನೆಂಟ್ಸು ನಾವು ಇಲ್ಲೇ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಈ ಮಿಸೈಲಿಗೆ ಬೇಕಾಗಿರುವಂಥ ಕಾಂಪೋನೆಂಟ್ಸು ಇದು ಏರ್ ಟು ಏರ್ ಮಿಸೈಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಏರೋಪ್ಲೇನ್ಗೆ ಇದನ್ನು ಅಳವಡಿಸಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಏರೋಪ್ಲೇನ್ನ ಹೋಗಿ ಒಡೆದು ಉರುಳಿಸಬಲ್ಲುವಂಥ ಶಕ್ತಿ ಇರ್ತದೆ ಈ ಮಿಸೈಲ್ಸ್ನ ಬಿಯಾಂಡ್ ವಿಜುವಲ್ ರೇಂಜ್ ಮಿಸೈಲ್ಸ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ ಬಿಯಾಂಡ್ ವಿಜುವಲ್ ರೇಂಜ್ ಅಂದರೆ ಈ ಪೈಲಟ್ಗೆ ಕಾಣದೇ ಇರುವಂಥ ಟಾರ್ಗೆಟ್ಗಳನ್ನ ಹೋಗಿ ಒಡೆದು ಉರುಳಿಸಬಲ್ಲದು ಯೂಶಲಿ ಪೈಲಟ್ಗೆ ಏನಂದರೆ 25-30 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಆ ವೆದರ್ ಕಂಡೀಷನ್ಸ್ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಷ್ಟು ತನಕ ಕಾಣುತ್ತೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಸಣ್ಣದಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ 25-30 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಬಟ್ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೇನು ಕಾಣಲ್ಲ ಅದನ್ನೇ ಬಿಯಾಂಡ್ ವಿಜುವಲ್ ರೇಂಜ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸೊ ಈ ಅಸ್ತ್ರ ಮಿಸೈಲ್ಸ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಸುಖಾಯ್